श्रावणे रामंत्रणे दुवार खापी खने खने घरेर बाधो जाय जाय बुझी आज खुशी आज श्रावणे रामंत्रणे।